नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1200 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आज वार बेरेस्तार 23 जुलय 2026 सकाळची 5:56:40 जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: 33° एक मिनिट म्हणजे 1587 किलोहर्ट्झची आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल सवरचा 10 मिनिटं जातात. महादेव चॅनलावरल्या कार्यवळींक सुरुवात करूया ऐकून आयच्या दिसाचे विचार किरण.
1: लोकमान्य टिळक म्हणतात, खंयच्याय संकटा बगर मेळिल्ले यश हे विजय थारता खरे, पुणून कितल्याशाच संकटांक सामनो करून मेळयल्लो विजय हो खरे अर्थान इतिहास थारता.

आजचं विचारकरण निघतंच तुम्ही ऐकलंय. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आमच्या अंतरानु देवसा, ताका आमी विसरूंक जायना. त्या देवाक आमी विसरता आणि हांगा थंय भरकट्टा. तेन्ना मानलो तर देव ना जाल्यार दगड अशी एक म्हण आसा. पूण आमच्या अंतरांत देव आसता, प्रत्येक गोश्टींत देव आसता. फक्त आपल्याक स्वताक ताका पळोवपाक येवपाक जाय. ऐकुया आस्वाद घ्या भक्तिगीतांचो आमचो आधार.

परमेश्वराच्या नामात खूप मोठे सामर्थ्य साठलं. त्याचे नाम घेऊन जो जगात वागतलो ताका व्यवहारात सदाच यश येतले असे ना, पण परमेश्वर ताचे लज राखतलो हातून दुबावना. प्रपंचातल्यो येस एपेस ह्यो तात्पुरत्यो गजाली भगवंताच्या नामाक सगळ्यांत व्हड सगळ्यांत खर म्हत्व आसा.

0: आयकपना ह्या देशभक्ती गीता संगतान आयची आमचा आधारी कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल मुखार सरताना आयकूया शेतकामतेक माहिती ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत मिश्रीत गोड्या उदकान नुस्तें पोसप ह्या विशयाचे ब्रँडा फर्नांडीस हांणी दिली माहिती.
1: मिश्रीत गोडे उदकान नुस्तें पालन म्हळ्यार कितें? जेन्ना एका परस चड जातीची नुस्ती एकाच तळयेन

एकाच बरोबर पोसतात ते तंत्र विद्ये मिश्रित गोड उदकान नुस्तें पोसपाची प्रक्रिया म्हणून वळखतात किंवा तिका कंपोजिट फ्रेश वॉटर फिश कल्चर म्हणतात. हे तंत्रज्ञान आधुनिक आणि शेतकारांच्या उदरगती खातीर आसा आणि हे तंत्र वापरून जास्त नुस्त्याची पीक घेऊंक जाता. हे प्रक्रियेत नुस्तें तळयेचे सगळ्या कोनशांतले भागांतले खाण वेवस्थित वापरता. ही प्रक्रिया आमी खंय घेवपाक शकतात? जी तळी 200 स्क्वेअर मीटर ते 2 हेक्टर रुंद आणि जितून 2 मीटर खोल उदक असता आणि एप्रिल ते मे महिन्यांपासून कमीच कमी 1.5 मीटराचे उदक असता ते तळयेत ही प्रक्रिया आमी घेऊंक शकता. हे प्रक्रियेत कसले तरेचे नुस्ते पोसपाक जाता? मिश्रित नुस्ते पालन प्रक्रियेत जी नुस्ती पोसपाक शकतात तांचे ठिकाण आणि जेवण वेगळ्या वेगळ्या सुवातांनी आसपाक जाय. कटला रोहू आणि मृगल ह्यो भारतीय कार्पांच्यो जाती आणि कॉमन कार्प एकाच बरोबर पोसपाक शकतात. कटला ही कार्पाची जात तळयेचे वयल्या भागांत जगता. रोहू ही जात मदल्या भागांत जाल्यार मृगल आणि कॉमन कार्प ह्यो तळयेच्या पोनच्या भागांत रावतात. आता तळी कशी आमी वेचून काढपाची? ज्या तळयेच्या मातयेक उदकाची धारणा शक्ती चड असता आणि जे तळयेक उवार येवपाचो प्रश्नूच ना त्यो तळयो दुरुस्त करून नुस्तें पोसपाक वापरूंक येता. तळयेंत उदक भितर आणि भायर सरपाक सरळ येवजण करपाक जाय. पहिली म्हणल्यार आमी तळयेचे नियंत्रण करपाक जाय. तळयेची नडणी हातांनी किंवा यांत्रिक पद्दतीन किंवा रसायनिक पद्दतीन काढची. नाका जाल्ले नुस्तें व जीव ते तळयेंत आसा जाल्यार ती तळी सुकोवन काढपाक जाय. बरे वत लागतकीच ह्या जीवाची तात्या सयत मरतात आणि ही तळी उपयोगी पडटा. तळयेची आम्लताय चड असल्यार ती चुनो घालून फावो तितली करची. मागीर पावसाच्या उदकान तळी भरपाची. सेंद्रीय आणि रसायनिक खत घालून ती तळी पिकाळ करपाची व तिची प्रोडक्टिव्हिटी वाढवपाची. सेंद्रीय खत चुनो घालून 3 दिसांनी घालपाचे तर रसायनिक खत सेंद्रीय खत घालून 15 दिसांनी तळयेंत घालचे. आता नुस्त्याचो साठो कसो करप व स्टॉकिंग कशें करप? तळयेंत खत घालून 15 दिसांनी नुस्तें साठोवपाक तळी सामकी तयार जाता. ल्हान नुस्त्याचे बी सुमार 5 सेंटीमीटर लांब 10,000 प्रति हेक्टर घालून तळी साठोवपाक जाय. तरेकवार जातीची नुस्त्याची बी मेळटा ते प्रमाणे साठोवचे. 3 जाती घातल्यार बियाचे प्रमाण 4-3-3 म्हणल्यार 4 कटला 3 रोहू आणि 3 मृगल ह्या प्रमाणे साठोवचे. आणि 4 जातीचे नुस्तें घातल्यार बियाचे प्रमाण 3-3-2-2 आसपाक जाय. म्हणल्यार 3 कटला 3 रोहू 2 मृगल आणि 2 कॉमन कार्प. नुस्त्याक पुरवणेची खावड गरजेची. पुरवणेची म्हणल्यार सप्लिमेंटरी. नुस्त्याक तळयेंत जी खावड तयार जाता ताचे परस चड प्रमाणे खावडीची गरज असता. त्या खातीर पुरवणेची खावड म्हणून गव्हाचो कुंडो आणि पेंडीचे मिश्रण नुस्त्याक दर दिसा ताचे वाडी प्रमाणे खावपाक घालपाचे. थोड्या दिसांनी नुस्त्याक ह्या खावडीची आणि तिची सुवातेची संवय जाता आणि त्याच वेळार ती त्याच जाग्यार ती खावड खावपाक येतात. तळयेक सारे केन्ना घालप? तळयेची पिकाळ वाढपा खातीर प्रत्येक म्हयन्यान सेंद्रीय आणि रसायनिक खत तळयेक घालपाक जाय. एका म्हयन्यान सेंद्रीय घातले जाल्यार दुसऱ्या म्हयन्या

0: पाण्यात रासायनिक घालून पिकावळ तळयेची वाढवची. हे नुसते केन्ना तयार जाता? नुसते साठवून 7 ते 8 म्हयन्या भितर नुस्ते 1/2 किलो ते 1.5 किलो वजनाचे जाता. तेन्ना ते तळयेक उदक सुकोवन जाळ घालून ते नुस्ते मारपाचे. नुस्ते सप्टेंबर म्हयन्यात साठयल्यार एप्रील किंवा मे म्हयन्यात ते तयार जाता. एका हेक्टरीक 3 ते 4 टन नुस्ते मेळटा. सद्याक हे नुस्ते 100 ते 150 रुपया किलो ह्या दरान विकतात.
1: मिश्रीत गोडे उदकान नुस्तें पोसप ह्या विशयाचेर ब्रँडा फर्नांडिसांनी दिल्ली म्हायती शेतकामत्यांक म्हायती ह्या कार्यावळीन आयकुनीक दीस मेळगली मुखार सरतना संजीवनी ही कार्यावळ आयकुया. आज ह्या कार्यावळीत बाल दमो ह्या विशयाचेर डॉ ज्योती वेरेकार हांणी दिल्ली म्हायती.
2: बाल दमो जाका आमी ज्युविनायल आस्थमा म्हणटात तो म्हळ्यार भुरगेपणान जावपी दम्याचो एक प्रकार. हो जायत्या प्रकाराचो आसूं शकता आणि विंगड विंगड कारणापासूनही जाऊ शकता. जसे ॲलर्जीक कारणान जाल्लो दमो, कसरत व व्यायामापासत जाल्लो दमो आणि धूम्रपानाच्या धुराच्या सानिध्यान जाल्लो दमो. मानसिक दुयेंस व ताणापासत जाल्लो असोही दमो असता. भुरग्यांची कुयदाद घेवपी जो कोणूय असता हातून आवयचोही आसपाव असा. तांचे आरोग्य हिवूय बाब कारणीभूत जावं येता. हातून कुयदाद घेवपी मनशाच्या कुडीचे आणि मानसिक स्वास्थ्य दोनूय समसमान जाऊन असा आणि ताचो परिणाम भुरग्यांच्या मानसिक स्वास्थ्य तसे कुडीचे आरोग्य ह्या दोघांचेरूय जाता असे दिसून आयला. हालीच्या दिसांनी आमच्या भारतातूय दिसून येवपाक लागला त्याप्रमाण आवयच्याही धूम्रपानाच्या सवयी खातीर भुरग्यां भितर हे प्रमाण चड दिसूंक येवपाक लागला. आणि खूप फावटी आवयक दिवपा लागपी वखदा खातीरूय भुरग्यांक दमो जावं शकता. भारतान अजून हाचे प्रमाण खूप उणें आसा. पुणून ज्या प्रमाणान तरणाटो वर्ग चले तशे चलयो धूम्रपानाच्या विळख्यान ओडूंक लागल्यात ते पळयल्यार हो प्रश्न आमकांय रोखडोच हाताळचो पडटलो अशें दिसता. ॲलर्जीक कारणा खातीर जाल्लो दमो होवूय ह्या दिसांनी भुरग्यां भितर वाडीक लागला. हवेचे प्रदूषण हे एक ॲलर्जी जावपा फाटले कारण असुये. औद्योगिक वाढ आणि रस्त्यार जाल्ली वाहनाची वाढ ह्या खातीर घातक नायट्रोजन डायऑक्साईडाची वाढ ह्याचे घातक परिणाम मनशाचे कुडीर दिसून येवपा लागल्यात. तशेच सिगारांचो धुवर, परफ्यूम, एरोसॉल स्प्रेज, वाहनांचो धुवर, रासायनिक पदार्थांचो हवेन वापर ही मुखेल कारणां जावन आसात हवा दुशीत जावपा फाटल्यान. म्हळ्यार हो जर आजार टाळूंक जाय जाल्यार ह्या सगळ्यांक तिलांजली दिवपाचो विचार जावपाकूच जाय. म्हणून व्हडली गर्दीची जागा, ट्रॅफिक टाळप आणि ते शक्य ना जाल्यार डिस्पोजेबल फेस मास्क वापरप, धूम्रपान टाळप, स्प्रे परफ्यूम टाळप, थोडक्यान जे जे त्रास देऊ शकतात तांचो वापर टाळप होच बरो उपाय. आणि दोतोराच्या सल्ल्यान उपाय करप. हातून दोतोर मागीर तपासून वखदां दितलोच. त्या भायर फुफ्फुसा खातीर गरजेचे व्यायामाचे प्रकारय शिकोवं शकता व फिजिओथेरपीची मदत घेवपाची गरज असल्यार त्याप्रमाणे सल्लो दितलो. म्हणटकी ल्हान असतानाच सुरवातीकूच सारखे उपाय करत तर बालदमो त्रासदायक ठरचो ना. हांगा हांव आणि एक सांगूंक सोदतां. भुरग्यांचो आहार होय एक महत्वाचो घटक जावन आसा. हाली तेंपार जंक फूड जसे पिझ्झा, बर्गर, चिप्स, एरिएटेड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स म्हणून आणि किरे हांचे सेवन भुरग्यां मध्ये वाढला ते खूप चिंताजनक जावन असा. हातूंतल्यान सकस घटक भुरग्यांच्या वाढत्या वयाक कांयच मेळना. उलट मोटसाण, ज्युव्हेनाइल डायबिटीस सारखी दुयेंसाचे दुखणे मात फाटल्यान लायतात. हे टाळून भुरग्यांक पालकांनी मुजरत प्रयत्न करून घरगुती सकस आहार दिवचो. जसो रवो, इडली, कोम आयली कडधान्य हांचो वापर करून केल्ली खाणां. आताचे आवय बापूय हे शिकिल्ले आशिल्ल्यान ते हाजेर मुजरत विचार करतले अशी हांव आस बाळगता.
1: बालदमो ह्या विशयाची डॉक्टर ज्योती वेरेकार हांणी दिल्ली म्हायती आयकून निकतीस मेळगली. आकाशवाणीचे हे पणजी केंद्र. आता जाणून घेऊया आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितराचे आमचे तरेकवार कार्यक्रम.

आयकपन कार्यावळी सांगून जोतकीच रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावयल्यान संक्षेपीत करता. 7 वरसान 5 मिनटांचेर आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. हातून आज आयका दिन विशेष. उपरांत सिल्वेस्ट्रिना पेरेरा हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. चित्रसंगीत आसतले 8 वरसान 50 मिनटांचेर. मराठी गितां 9 वरसान 30 मिनटांचेर. कांतारां 10 वरसान 5 मिनटांचेर. आनी 10 वरसान 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज आयकात पंडित प्रभुदेव सरदार हांच्या गायनां राग गुजरी तोडी आणि राग देशकार. बरोबर 11 वरसान 5 मिनटांचेर गाता रे मेरा दिल ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 12 वरसान 5 मिनटांचेर अस्तुरी ही खासा बायलां खातीर आशिल्ल्या कार्यावळीत पालकांची जबाबदारी ह्या विशयाचेर विद्या कुडचडकर हांगेले उलोवप तुमकां आयकपाक मेळटलें. उपरांत आयकात स्वर संगम ही शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून श्रीमती धोंडुताई कुलकर्णी हांच्या गायनान राग मीरा मल्लार, उपरांत विदुषी किशोरी आमोणकर हांच्या गायनान राग सूर मल्लार तुमकां आयकपाक मेळटलो. कानावळ आयकात 1 वरसान 5 मिनटांचेर. सदाफुली तुमकां आयकपाक मेळटली 1 वरसान 40 मिनटांचेर. 2:30 वरांचेर चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. 3 वरसान 12 मिनटांचेर आमची ही सभा सोंपतली.

नमस्कार, हांव दिवशी कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसीत भारत घडोवपाचे सपन एक जन आंदोलन जावपाक जाय अशें म्हणला. गोंय मेट्रो उदका येरादारी प्रकल्पा खातीर डीपीआर तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या. डीपीआर 3 महिन्याच्या काळांत पुराय जावपाची अपेक्षा आसा अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. देशभरात नीट परिक्षा वेवस्थीत रित्या पार पडल्या. नीट परिक्षेत ह्या फुडें कसल्याच पद्दतीचो घोळ वा बेकायदेशीरपणा जावचो न्ही म्हूण केंद्र सरकारान ह्या परिक्षा प्रक्रियेकडे गंभीरान लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्ट सावन सुरू जातले. अधिवेशनाचे समन्स जारी करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. अधिवेशनाचो कालावधी उपरांत थारतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. राज्यात 26 सुवातांचेर बसयल्ल्या एआय कॅमेऱ्यावरवी येरादारी नेम मोडप्यांक 1 ऑगस्ट सावन तालाव जारी जावपाक सुरवात जातली अशें येरादारी मंत्री मॉविन गुदिनो हांणी सांगले. गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकार हांच्या नेतृत्वाखालच्या 5 सदस्यीय शिष्टमंडळान राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेवन लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांकां दिल्लीत अटक केल्ल्या घडणुकेचो निषेध केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: 233 मीटरने 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेजन 7:07 जातात. ऐकूया कार्यक्रम शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम.

0: आयकपण शुभ प्रभात ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. गुड मॉर्निंग. कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयचे दिन विशेष.
1: दिन विशेष.

23 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 23 जुलय 1927 हे दिसा रेडिओ प्रसारणाची सुरवात जाल्ली. ही सुरवात मुंबय जाली रेडिओ क्लब हांणी ती सुरू केली आनी रोकडीच म्हयन्या भितर कलकत्त्यांत ही प्रसारण सेवा सुरू जाली. 1930 वर्सा सावन सरकाराच्या आशीर्वादान प्रसारणाची सेवा अखंड चालू आसा. भारतीय प्रसारण सेवा आयज आकाशवाणी ह्या नावान लोकप्रिय आसा. तर आयचे हे दिसा म्हळ्यार 23 जुलय हे दिसा 1927 वर्सा रेडिओ प्रसारणाची सुरवात भारतान जाली. आयचोच तो खास दीस. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो घडामोडी घडल्यो आयचे हे दिसा. 23 जुलय हो दीस आमी नोंद घेतल्या आयच्या ह्या दिसाची कारण भारतीय राजकारणी समाज सुधारक भगवत गीतेचे भाष्यकार आनी स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक म्हळ्यारच लोकमान्य टिळक हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1856 वर्सा. तांचो जल्म रत्नागिरीक जालो. तांचे जल्माचे नाव केशव, पूण बाळ हेच नाव तांकां रुजू जाले. बाळ गंगाधर टिळक किंवा केशव गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आनी लेखक. लोकमान्य ही उपाधी तांकां मेळ्ळी. आयज तांची जयंती. आयचेच हे दिसा 1986 वर्सा जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून जगान सगळ्यांत पयली तयार केल्ली हेपेटायटीस बी ही लस वापरांत आयली आनी ही वाप

परपाक अमेरिकेन परवानगी दिली. 1999 वर्सा कॅनडी अवकाश केंद्रावेल्यान कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण जाले तो दीस आयचोच. या यानातली अंतराळवीरांनी चंद्रा ही अवकाशातली सगळ्यांत व्हडली दुर्बीण प्रक्षेपित केली. आज आमी याद काडटा नामनेचे भारतीय चित्रकार एस एच रझा हांची. आज तांचो स्मृतीदीस. तांच्या थोर वावराक पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असो भोवमान मेळ्ळो. त्यान भायर कालिदास सन्मान पुरस्कारूय तांकां भेटोवन तांचो भोवमान जालो. 1982 वर्सा आयचेच दिसा आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनान व्हेल नुस्त्याचो व्यापार बंद केलो. तांच्या

0: नुसत्याचो व्यापार बंद केलो. तांच्या मासेमारीचेर 1985 ते 1986 मेरेन बंदी घाली. आयचे हे दिसा 2012 वर्सा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्कर अधिकारी आणि आझाद हिंद सरकारातली झाशीची राणी रेजिमेंटाच्यो कॅप्टन लक्ष्मी सेहगल ह्यो ह्या संसाराक अंतरल्यो. आयज तांचो स्मृती दीस. आयज जल्मल्ले अभिनेता डॉ मोहन आगाशे 1947 वर्सा. आपल्या दोतोरकी वेवसाया वांगडाच तांणी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टींत आपलें नाव केलें. जब्बार पटेल हांच्या एक होता विदूषक हातूंत तांणी महत्वाची अशी भूमिका केली. आयज तांचे कडेन एक बुजुर्ग अभिनेता ह्या नात्यान आमी पळयतात. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हांचो आयज जल्म जाल्लो 1906 वर्सा. तांचो जल्म मध्य प्रदेशांत झुबुआ जिल्ह्यांत जालो. 1922 वर्सा महात्मा गांधी हांणी असहकार चळवळ सुरू केली. ह्याच वेळार चंद्रशेखर आझाद हांची वळख जाली ती रामप्रसाद बिस्मील हांचे कडेन, जाणी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनाची स्थापना केली. चंद्रशेखर आझाद ह्या असोसिएशनाचे एक वांगडी जाले. दर वर्सा 23 जुलय हो दीस वन संवर्धन दीस म्हणून पाळटात. हो दीस निसर्गातल्या प्रत्येक गजालीकडेन झाडां, दोंगर, न्हंयो, प्राणी, पक्षी हांचे संवर्धन जावचे आणि समाजांत नैसर्गिक संवर्धन संपत्तीविषयी जागृती निर्माण जावची ह्या हेतून पाळटात. सध्याच्या युगाक आमी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून पळयता. आधुनिक पद्धतीन मनशाची बुद्धी आणि तंत्राच्या आधारान विकास आणि प्रगती हाचेर भर घालतात. आणि हेच करतना मनशाक गरज आशिल्ले अन्नधान्य, कारखाने, उत्पादन हांची वाढती गरज आणि वांगडाच वाढती लोकसंख्या हांची मागणी पुराय करपाक निसर्गाचेर प्रचंड ताण येता. हेच फाटभुये नैसर्गिक वनसंपत्ती नष्ट जावची न्हय आणि हाचेविषयी जागृताय जायत रावची ह्याच हेतून दर वर्सा 23 जुलय हो दीस वन संवर्धन दीस म्हणून पाळटात. तर आयज असा वन संवर्धन दीस. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 23 जुलय.
1: दिन विशेष.

या सात आज घडलेल्या घडामुळे निकटस्थने जाणून घेतलं एक पण दिनविशेष या कार्यावळीत. शुभप्रभात ही कार्यावळ मुखारवर्तना ऐकूया हे गीत.

ऐकमना 23 जुलै हो राष्ट्रीय प्रसारण दीस म्हणून पाळटात. 1927 देशांत पहिल्या फावटी रेडिओ प्रसारणाची सुरवात झाली. हो दीस रेडिओ देशाच्या कानाकोपऱ्यांत शिक्षण, सूचना आणि संस्कृती पावपाचे योगदान करता ह्या हेतान पाळटात.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: हांव प्रज्वल साकरदंडे, हांव हिस्ट्री शिकयतां आनी हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री एन्ड असोसिएट प्रोफेसर ऑफ हिस्ट्री. आनी हिस्ट्रीचेर बुक्स बरयल्या आनी दायज वाटोवपाक हांव खूब वावुरतां. 90 इयर्स सेलेब्रेट करता आकाशवाणी, म्हणून तांकां हांव पयलीं सुवातेर हुनहुनीत परबीं दितां. कारण हो प्रवास जो 90 वर्सांचो आसा तातूंत भितर आमी जे श्रोते म्हणजे जे आयकुपी आसात रेडिओचे, आय एम अ बीग फॅन ऑफ रेडिओ. कारण रेडिओ हांव सकाळच्यान आयकतां आनी रेडिओचे जे स्पेशली जे गोंयचे रिलेटेड प्रोग्राम आसता, कोंकणीची कांतारां आसता, जे कोंकणी रिलेटेड प्रोग्राम आसता ते म्हाका आयकुपाक खूब
3: आवडटा. आकाशवाणी पणजे केंद्राचे हे म्हादय चॅनल आयकून 7:25 जातात. आयकुया प्रादेशीक खबरो.

0: आसतलो। म्हजे फुडले कवितेचें नांव आसा खोरी स्वतंत्रताय। मधूर ताळ्यान एकचाराचें गीत गायत आसले, मधूर ताळ्यान एकचाराचें गीत गायत आसले। गोराब्यान नोदोर मारल्यार आसा काय तुयें स्वतंत्रताय, गोराब्यान नोदोर मारल्यार आसा काय तुयें स्वतंत्रताय। ओस्तोरेचेर नोदोर मारल्यार स्वतंत्रताय खूंय आसा तिका, पावलांक जुलुमशाय आनी बलात्कार, किणा भितर आवृतीचो वाऱ्यार, पावलांक जुलुमशाय आनी बलात्कार, किणे भितर आवृतीचो वाऱ्यार। जाय तेन्ना ओडून हाडून आपल्या पांयां तोळा मोस्तून, वस्त कशी तिका वापरून वेतात काळजाक गाय घालून, वस्त कशी तिका वापरून वेतात काळजाक गाय घालून। म्हजे निमणे कवितेचे नांव आसा हार आनी जोयत। मनीस आपल्या जिवितान सदांच जोयतीवोन जावचो ना, हार जिवितान मानल्या शिवाय जोयत मेळूंक पावचो ना। मनीस आपल्या जिवितान सदांच जोयतीवोन जावचो ना, हार जिवितान मानल्या शिवाय जोयत मेळूंक पावचो ना। दुखा विरेत सुख ना, जिवितान सुखूच आशे नाका, अकस्मात दुख दारार मारीत बरो वेळ विबाड नाका। दुखा विरेत सुख ना, जिवितान सुखूच आशे नाका, अकस्मात दुख दारार मारीत बरो वेळ विबाड नाका। मोग केला कोणाचो रागूय तुयें आसचो, अकस्मात राग आयल्यार मोगान समजून घेवचो। मोग केला कोणाचो रागूय तुयें आसचो, अकस्मात राग आयल्यार मोगान समजून घेवचो। मनीस चुकता जिवितान ना तर फुडें वचो ना, चुकूच ती घेवन बसत फुडलें जिवीत जिवचो ना। मनीस चुकता जिवितान ना तर फुडें वचो ना, चुकूच ती घेवन बसत फुडलें जिवीत जिवचो ना।
1: सिल्वेस्ट्रिना पेरेरा हांच्यो कविता आयकपनो निकतेच तुमी आयकल्यो। आयकपनो आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची जयंती। 23 जुलय 1856 ह्या दिसा रत्नागिरी हांगा तांचो जल्म जाल्लो। स्वराज हो म्हाजो जन्मसिद्ध हक्क आसा आनी तो हांव मळयतलोच ही तांची प्रसिद्ध गर्जना। समाज एकठांय येवपाक जाय म्हणून तांणी सार्वजनीक गणेशोत्सवाक सुरवात केली। प्रखर राष्ट्रीय कार्या खातीर जनतेन तांकां लोकमान्य ही पदवी दिली। ऐकपनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य असे नेते, प्रखर राष्ट्रभक्त, पत्रकार, शिक्षक आणि समाजसुधारक आशिले। ब्रिटिशांनी तांकां भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटलेले। स्वराज हा म्हाजो जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही तांची प्रसिद्ध अशी सिंह गर्जना फामाद असा। करूया तांकां।

आयज वन समर दिन दीस मनयतात. झाडां डोंगर न्हंयो पक्षी हांकां सांबाळपा खातीर तशेंच नैसर्गीक संपत्ती विशीं जागृती निर्माण करपा खातीर हो दीस पाळटात. ह्या दिसा निमतान जावंक सोदता निसर्गाची पुजा करात. झाडां वेली फळां फुलां पक्षी नदयो समुद्र झरे हे आमचे गुरू आसा. तांकां आमी पुजुया. खंयचोय वृत्त आसूं हे सगळेच कशे ताट मानेन वत वारो पावस थंडी सहन करून न भिता जगत आसता. जणू थांबपाचे रावपाचे तांकां खबरूच नासता. निसर्ग आमकांय हीच होच संदेश दिता. सुखा पेक्षा दुखा कडेन लडपाक शिका. अभिमानान जगा. अभिमानान जगतना दुसऱ्याकूय जगूंक दियात. हेच ते आमकां पावलां कणकणे शिकयत आसता. म्हणूनच आमी निसर्गाक वंदुया, ताका जपुया. आमी ताका जपले जाल्यार तो आमकां जपतलो. हे निर्विवाद सत्य आसा. वन संवर्धन दिसा निमतान हेच सांगूंक सोदता. सैमाचो आदार करुया, ताका सांबाळुया. इतले सांगून शुभप्रभात ही कार्यावळ हांगा सोपयता. परत मेळुया ह्याच कार्यावळीन फाल्यां सकाळीं 7:05 वजांचेर. नमस्कार.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी सत्कम मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसीत भारत घडोवपाचे सपन एक जन आंदोलन जावपाक जाय अशें म्हळां. गोंय मेट्रो उदकार येरादारी प्रकल्पा खातीर डीपीआर तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या. डीपीआर 3 म्हयन्याच्या काळात पुराय जावपाची अपेक्षा आसा अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. देशभरात नीट परिक्षा वेवस्थीत जाल्यो. नीट परिक्षेत ह्या फुडें कसल्याच पद्दतीचो घोळ वा बेकायदेशीरपणां जावचो न्हय म्हूण केंद्र सरकारान ह्या परिक्षे प्रक्रियेकडेन गांभीर्यान लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय विधानसभेचे पावसाळे अधिवेशन 31 ऑगस्ट सावन सुरू जातले. अधिवेशनाचे समन्स जारी करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. अधिवेशनाचो कालावधी उपरांत थारतलो अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. राज्यात 26 सुवातांचेर बसयल्ल्या एआय कॅमेरा वरवीं येरादारी निमोडप्यांक 1 ऑगस्टा सावन तालां म्हळ्यार चलन जारी करपाक सुरवात जातली अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी सांगलां. गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर हांच्या फुडारपणा खाला 5 सदस्यीय शिष्टमंडळान राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांची लोकभवनात भेट घेवन लोकसभेचे विरोधी फुडारी राहुल गांधी हांकां दिल्लीक अटक केल्ल्या घडणुकेचो निषेध केलो. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळी

संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीइतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली, तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत

यावरही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मेळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना आपल्या मनात निर्माण झाल्या अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानावस्का दावाकोवा हांणी म्हळां. विद्यार्थ्यांनी सादर केल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावना आनी ह्या प्रकरणाचेर राजकीय फायदो घेवप योग्य न्हय अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. सगळ्या सुदारणाच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचे आनी प्रशासकीय उपक्रम लोकांचो गरजो मतींत दवरून रचना करची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आज राष्ट्रीय प्रसारण दीस मनयतात. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि झिम्बाब्वे हांच्या 3 मॅचीचे मालिकेची पहिली टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सर्त आज हरारे हांगा 4:30 जातली. आता पुराय खबरो. संवसारातल्या सगळ्यात व्हड लोकशाय आशिल्ल्या भारताची राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू ही एक बायल वेचून आयिल्ली ही अभिमानाची गजाल अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानावस्का दावाकोवा हांणी म्हळां. उत्तर मॅसिडोनियाच्या स्कॉपचे हांगा आकाशवाणीच्या खबराकारांकडे उलयतना तिणें सांगले की भारताचो प्रदीर्घ इतिहास आनी अध्यात्म पळोवन आपूण पयलींच प्रभावीत आशिल्ली. राष्ट्रपती मुर्मूक मेळून आपूण खूप प्रभावीत जाली असो उल्लेख तिणें केलो. तशेंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूक मेळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना आपल्या मनांत निर्माण जाल्या

0: अशें तांणी सांगलें. मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 2 दिसांच्या रुमानियाच्या दौऱ्यार आसात. हे भेटी वेळार ती रुमानियाचे राष्ट्राध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान, सिनेटाचे अध्यक्ष मिरसेवा अब्रुडियन आनी चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष सोरीन ग्रिंडियानु हांची भेट घेतली. तशेंच रुमानिया भारत संसदीय इश्टागत गटाच्या वांगड्यांची भेट घेतली. उपरांत ती भारत रुमानिया बिझनस फोरमात उलयतली आनी थंयच्या भारतीय समाजातल्या वांगड्याकडेन संवाद सादतली. राष्ट्रपती मुर्मू ह्या म्हयन्याच्या 19 तारखेसावन मॉल्डोवा, उत्तर मॅसिडोनिया आनी रुमानियाच्या अधिकृत भेटीचेर आसात. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावो ना आनी या प्रकरणाचेर राजकीय फायदो घेवप योग्य न्हय अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना नड्डा हांणी सांगले की ही गजाल चौकशेकडेन संबंधित आसा आनी ताचेर पुराय चर्चा करपाची गरज आसा. विरोधी पक्षांनी एकामेकाचेर आरोप प्रत्यारोप करचे परस आनी परत परत भूमिका बदलचे परस पेपर लीक ह्या गंभीर प्रस्नाचेर अर्थपूर्ण संसदीय चर्चेत सहभागी जावचे. पेपर लीक ही फक्त एका विशिष्ट सरकाराची वा राजकीय पक्षाची समस्या न्हय तर राष्ट्रीय चिंतेची बाब अशें तांणी सांगले. तरी लेगीत विरोधी पक्ष ह्या प्रस्नाचे राजकारण करतात व गंभीर विशय आसा आनी ताचेर खोलायेन आनी प्रामाणीक चर्चा करपाची गरज आसा अशें तांणी सांगले. ह्या विशयाचेर खोलायेन चर्चा करपाक संसद ही सगळ्यात बरी माची अशें नड्डा हांणी म्हळे.
1: गंभीर मसला है, हमें इस पर चर्चा करनी चाहिए और चर्चा करने का जो सबसे अच्छा माध्यम है वो है पार्लियामेंट और हम चर्चा के लिए तैयार हैं. गहन चर्चा के माध्यम से इसकी बारीकियों में हम जाएं, हमने किस तरीके इसको एड्रेस किया है और बाकी सरकारों को भी किस तरीके से इसमें एड्रेस करना चाहिए, क्या बिंदु है जिसके बारे में हमको गहराई से चिंतन करके उसका हमको का कोई रास्ता निकालना चाहिए ताकि हमारे छात्रों के साथ अन्याय न हो.
0: चर्चेचो काळ विरोधी पक्षांनी थारावचो आनी दरेका तासांचेर चर्चा करची जाका लागून ठोस धोरण तयार जावं येता अशें तांणी म्हळे. तशेंच विरोधी पक्षांनी आपली जापसालदारकी वळखुची आनी सरकारा वांगडा मेळून हो प्रस्न सोडोवपाक आनी कायम स्वरुपाच्या उपायाच्या दिकेन वचचें अशें आवाहन नड्डा हांणी केलें. सामाजीक कार्यकर्ते सोनम वांगचूक हांच्या विशीं उलयतना नड्डा हांणी म्हळें की सरकार चर्चे खातीर सदैव तयार आसा. वांगचूक हांच्या प्रकृतीची विचारपूस करपाक आपणे तांची भेट घेतिल्याचे सांगून तांणी आश्वासन दिले की सरकार तांच्या पत्राक प्रतिसाद दितलो आनी चर्चा सुरू दवरतलो. काल फिलिपिन्सच्या मनिला शारात जाल्ल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्याच्या बसके उपरांत सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांणी भारत आनी कॅनडा हांचे मदलो सहकार स्थिरपणान वाढत आसा अशें सांगलें. दोनी देशांच्या प्रधानमंत्र्यांनी या संबंधा खातीर थारायली ध्येयां साध्य करपाचेर चर्चा केली अशें तांणी सांगले. अस्थिरता आनी आडमेळीच्या काळात पुरवण साखळीचेर सर्वाधिक ताण दिसून येता अशें परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां.
2: इंडिया एंड आसियान आर ऑप्टिमिस्टिक अबाउट देयर प्रॉस्पेक्ट्स. आवर आयज मस्ट देयरफॉर बी फर्मली फिक्स्ड ऑन ऑपॉर्च्युनिटीज इवन व्हाइल एड्रेसिंग चैलेंजेस एंड देयर आर मेनी ऑफ देम अमंगस्ट अस एंड बिटवीन अस. The India-ASEAN agenda today covers trade and investment, mobility and talent, tech, digital and AI, green and sustainability, as well as connectivity.
0: तशेंच न्यूझीलंडाचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स हांका मेळून भारत पॅसिफीक वाठारांतल्या सुरक्षा परिस्थितीचेर तांणी आपले विचार मांडले.
2: In this era of volatility and disruption, the most visible stress is on supply chains. Energy, food and health security can no longer be taken for granted. Observing international law in that regard is therefore vital. 2026 is the ASEAN-India year of maritime cooperation. At the same time, both India and ASEAN are optimistic about their prospects. Our eyes must therefore be firmly fixed on opportunities even while addressing challenges.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. सगळ्या सुधारणांच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचे आनी प्रशासकीय उपक्रम लोकांचो गरजो मती धरून रचना करची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां.

0: सुधारणांक लागून सरकाराच्या कामकाजातूच सुधारणा न्हय तर विकसीत राष्ट्र जावपाच्या दिकेन भारताचो प्रवास नेटान जावपाक जाय अशें तांणी म्हळें. विकसीत भारत हे ध्येय साध्य करपा खातीर ग्रामीण उदरगत शेतकी समाज कल्याण आनी संबंधित क्षेत्रातल्या प्रगतीचो नियाळ घेवपा खातीर सचिवा वांगडा उच्च पांवड्यावेल्या बसकेच्या अध्यक्षपदार आसतना प्रधानमंत्र्यांनी हे मत उक्तायले. प्रधानमंत्री निवासस्थानार जाल्ल्या हे बसकेंत शासन वेवस्था घटमूट करप, वेगवेगळ्या मंत्रालयां मदीं समन्वय सुदारप आनी नागरिकांच्या कल्याणा खातीर सुदारणांची अंमलबजावणी नेटान करप हाचेर भर दिलो. प्रशासकीय यंत्रणा फुडल्या आव्हानांक तोंड दिवपाक सक्षम आनी तयार उरता हाची खात्री करपा खातीर वेगवेगळ्या मंत्रालयांनी आनी खात्यांतल्या उदेत्या गरजांचे व्यापक सर्वेक्षण करपाचो उलो तांणी मारलो. तशेंच राष्ट्रीय उदरगतीची ध्येयां साध्य करपा खातीर संपूर्ण सरकार पद्दत आपणावपाचें म्हत्व प्रधानमंत्र्यांनी अधोरेखीत केलें. वेगवेगळ्या मंत्रालयां मदीं चड समन्वयाचो उलो मारून तांणी म्हळें की विकसीत भारत हें सपन जन आंदोलन जावचें आनी देशाची युवा शक्ती ह्या राष्ट्रीय मोहिमेची बुन्याद थारची अशें म्हळें. दिल्लीत चालू आशिल्ल्या निदर्शनाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी चिंता व्यक्त केल्या. तरणाट्यांच्या भावनांक आनी हुस्क्याविशी केंद्र सरकार खूप संवेदनशील आसा आनी विद्यार्थ्याच्या दर एका समस्या वा दुबावाचेर उपाय काडपाक तयार आसा अशें तांणी सांगलें. कांय जाण विद्यार्थी आनी तरणाट्यांक आपल्या राजकीय स्वार्था खातीर राजकीय साधना म्हूण वापरपाचो यत्न करतात असो आरोप तांणी केला. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडेन उलयतना सिंह हांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकार विद्यार्थ्यांच्यो आकांक्षा पुराय करपाक आनी तरणाट्यांच्या कल्याणा खातीर पुरायपणान कटिबद्ध आसा. विरोधी फुडाऱ्यांक भौसाक खासा करून तरणाट्यांक आनी भुरग्यांक दिशाभूल केला असो तांणी आरोप केलो. आज राष्ट्रीय प्रसारण दीस. 1927 वर्साच्या ह्याच दिसा भारतीय प्रसारण कंपनीच्या हाताखाल मुंबय केंद्रावेल्यान देशातले पयले रेडिओ प्रसारण सुरू जाल्ले. 8 जून 1936 दिसा भारतीय राज्य प्रसारण सेवेचे अखिल भारतीय रेडिओ म्हणजे ऑल इंडिया रेडिओत रुपांतर झाले. भारताची उदरगत शिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन हातून प्रसारणाची महत्वाच्या भूमिकेचेर हो दीस उजवाड घालता. स्वातंत्र्य संघर्षाच्या काळात माहिती प्रसारित करपाक आणि एकचाराक चालना दिवपाक रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आशिले. स्वातंत्र्या उपरांत साक्षरता भलायकी जागृताय शेतकी गिन्यान खासा करून गांवगिऱ्या वाठारांनी प्रसार करपाक रेडिओचो मोलादीक वांटो आसा. 1956 वर्सा राष्ट्रीय प्रसारण संस्थे खातीर आकाशवाणी म्हळ्यार ऑल इंडिया रेडिओ हे नाव आपणायले. 1927 सावन रेडिओ हो देशातल्या लोकांच्या जिविताचो महत्वाचो भाग जावन आसा. बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या ब्रीदवाक्याप्रमाण आकाशवाणी लोकांक माहिती दिवपाक शिक्षण दिवपाक आनी मन रिजवण करून अविरत सेवा दिता. भारत सरकारच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या नॅशनल फिल्म डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशनान व्हिव्स फिल्म बाजार स्क्रीन रायटर्स लॅब हांगा विकसीत केल्ल्या यायावर द मायग्रेटींग बर्ड ह्या प्रकल्पा खातीर आंतरराष्ट्रीय सहकार्याची घोषणा केल्या. दादल्याच्या क्रिकेटात भारत आनी झिम्बाब्वे हांच्या 3 मॅचीच्या मालिकेची पयली T20 आंतरराष्ट्रीय सर्त आज हरारे हांगा 4:30 जातली. श्रेयस अय्यराच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड ह्याच सुवातेर शेनवारा दुसरो आनी आयतारा तिसरो खेळ खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज गुजरात महाराष्ट्र कोकण आनी गोंयातल्या कांय सुवातांनी व्हड ते सामको व्हडा प्रमाणात पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा आनी विदर्भ हांगाय व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मेळ्ळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना मनांत निर्माण जाल्या अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानोव्स्का दावाकोवा हांणी म्हळां. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावना अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. सगळ्या सुदारणाच्या केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचे अशी मतींत धरून रचना करची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आज राष्ट्रीय प्रसारण दीस मनयतात आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेल्यो राष्ट्रीय खबर आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
2: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
3: दोनशे 233 म्हणजे 1227 किलो हर्ट्झचेर आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादैचन ऐकून चित्र संगीत या कार्यावळीन येवकार. ऐकूया आक्रमण ह्या फिल्मातले गीत. अनंत बक्षी हांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत. गीताक जोड आवाज

ऐकवेनो आक्रमण ह्या फिल्मा खातीर आशिल्लो जोड आवाज किशोर कुमार लता मंगेशकर हांचो 233 एक मिटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर आकाशवाणी पणजे केंद्राचे हे म्हादय चॅनल बरोबर 9 वरांचेर मुखेल खबरो तुमकां आयकूंक दिता.

नमस्कार, हांव राजेश श्रीकामत आनी आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंक मेळ्ळ्या उपरांत फक्त बायलांच जग बदलूंक शकतात अशी ठाम भावना आपल्या मनात निर्माण जाल्या अशें उत्तर मॅसिडोनियाची राष्ट्राध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दावकोवा हांणी म्हळां. विद्यार्थ्यांनी सादर केल्ल्या नीट परिक्षेच्या पेपर फुटीचो मुद्दो राजकीय करपाक फावो ना आनी ह्या प्रकरणाचेर राजकीय फायदो घेवप योग्य न्हय अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळां. सगळ्या सुदारणाचे केंद्रस्थानार नागरिकांचे कल्याण आसचे आनी प्रशासकीय उपक्रम लोकांचो गरजो मतीत दवरून रचना करची अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आज राष्ट्रीय प्रसारण दीस मनयतात. गोंय मेट्रो उदका येरादारी प्रकल्पा खातीर डीपीआर तयार करपाची जापसालदारकी कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीक सोपयल्या. डीपीआर 3 महिन्याच्या काळात पुराय जावपाची अपेक्षा आसा अशी माहिती मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी दिल्या. देशभरात नीट परिक्षा वेवस्थीत जाली. नीट परिक्षेत ह्याफुडे कसल्याच पद्धतीचो घोळ वा बेकायदेशीरपणा जावचो न्हय म्हणून केंद्र सरकारान ह्या परिक्षा प्रक्रियेकडेन गांभीर्यान लक्ष घाला अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 31 ऑगस्टासावन सुरू जातले. अधिवेशनाचे समन्स जारी करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आनी झिम्बाब्वे हांच्या 3 मॅचीच्या मालिकेची पहिली T20 आंतरराष्ट्रीय सर्त आज हरारी हांगा 4:30 जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्रसंगीत या कार्यवाहीन योकार ऐकूया चेहरा या फिल्मात लगीत समीर हांची रचना, राम संपत हांचे संगीत, गीता जोडावा सोनू निगम, श्रेया घोषाल हांचं.

चित्र संहिताकार अरविंद मुखार ऐकूया. चोर और चांद ह्या फिल्मातले गीत योगेशांची रचना, निखिल विनय हांचे संगीत, गीताक जोड आवाज अनुराधा पडवाल, एस पी बालसुब्रमण्यम हांचो.

0: ट्युबलाईट ह्या फिल्मा खातीर कमाल खान, अमित मिश्र हांच्या आवाजांतल्या गीता संगतनायची चित्रसंगीत ही कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2000

0: 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेऊन येता तुमचे खातीर हॅलो गोयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर. कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचा नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचा नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा.
2: आकाशवाणी पणजे केंद्राचं हे आहे महादेवचन. श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पद्मजा फेणाणी जोगलेकर यांच्या स्वरातील गीत.

आर्यन पराडकर यांच्या स्वरातील गीत नुकतंच आपण ऐकलं. मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आता ऐकूया इंडियन प्रेमाचा लफडा ह्या चित्रपटातील.

0: बावरे प्रेम हे ह्या चित्रपटातील शान यांच्या स्वरातील ह्या गीताने मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून श्रोते हो मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला ला विपिसे. हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल. काही क्षणातच दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

제비엘 곰 사니가 일라카타라 상아탄 पण कातारीची कार्यावळ इथल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादय चॅनल. 10:30 जातात ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज या कार्यावळीन तुमकां ऐकपाक मेळटले पंडीत प्रभुदेव सरदारांच्या गायनात राग गुजरी तोडी आनी उपरांत राग देशकार तुमकां ऐकपाक मेळटले. सुरवेक ऐकूया पंडीत प्रभुदेव सरदारांचे गायन राग गुजरी तोडी.

पंडित प्रभुदेव सरदारांच्या गायनानं राग गुजरी थोडी आणि राग देशकार निघतोच तुम्ही ऐकलो आकाशवाणीचे पणजे केंद्र बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपित करतात.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. तालतरात फिल्मी संगीताची रायकत गाता रहे मेरा दिल.

आकाशवाणी पणजी केंद्राचं होणारे चॅनल तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मीरा दिल। जान निसार अख्तर आणि पद्मा सचदेव हांची ही गीतां, लता मंगेशकर हांचो आवाज, संगीतकार जयदेव। आणि आता कार्यावळ फुडे मारतना जब वी मेट या फिल्मात शान, मोहित चौहान तसेच उस्ताद सुलतान खां हांचे आवाज।

0: जब वी मेट फिल्मात लिया ह्या गीता उपरांत गाता रहे मेरा दिल ही कार्यावळाच्या फुडें व्हरतना वी शांताराम हांच्या पिंजरा ह्या चित्रपटांतली आयजूय बी तितलीच लोकप्रियतेच्या तेंगशेर आशिल्ली ही गीता. आयकुया लता दिदींचो हो आवाज.
1: अहो ऐका चतुरा आध्यात्माची कहाणी.
2: बर
1: किसना न भूल.

0: पारी गवळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली क शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या धंग तोच आला सकाशे भंग गोळा करून वस्त्र सारी

गातार हे मेरा दिल ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि आईची ही कार्यावळ घेऊन आल्या तरेकवार गीता, मराठी चित्रपट, कोकणी आणि हिंदी फिल्मातली गीता. ऐकपॅनो व्ही शांताराम दिग्दर्शित एक अजरंवर असं हो चित्रपट पिंजरा. राम कदम आणि संगीतबद्ध केले जगदीश खेबुडकरांची या चित्रपटातली गीता. उषा मंगेशकर, लता मंगेशकर, वाग्या आणि राम कदम हांचे आवाज, तसेच लता दिदींचा आवाज या चित्रपटात. कार्यावळ पुढे मारताना उषा मंगेशकर.

हॅलो लिस्नर्स, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिस. आमच्या सगळ्या ऐकूप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.

एसपी बालसुब्रमण्यम आणि सांगा त्यांनी गायल्या ए तो कमाल हो गया फिल्मातल्या ह्या गीता वांगडा सोपता गाता रही मेरा दिल.

वळ करून दिल्या उपरांत खासा बायलां खातीर 12:05 अस्तुरी कार्यावळ आयची कार्यावळ घेवन येता विद्या कुडचडकार हांचे उलोवप पालकांची जबाबदारी आनी उपरांत स्वर संगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत श्रीमती धोंडुताई कुलकर्णी आनी विदुषी किशोरी आमोणकार हांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले. 1:05 आसतली कांदो ओवळा आनी 1:40 सदाफुले. दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत. सांजवेचे प्रसारण 5:30 सुरू करतना कोकणीतल्या युवाणीत साहित्य आणि तरणाटे बालाजी शेणॉय हांचे उलोवप. 16:15 शब्दुले. 16:35 कातारांची कार्यावळ तर 7:00 भक्ती संगीत. प्रादेशिक खबरो 7:20 झाल्या उपरांत 7:30 चावडेर गोंयची कुळागर शेती पद्दत श्रुती जांभळे हांचे उलोवप. 8:15 संसदेतल्या कामकाजाचो नियाळ.

दिलीकेंद्रा वेल्यान हे कार्यावळी सहक्षेपीत करतले. आठवड्यात 30 मिनिटांचेर कलात्मक गोंय सादर करतात डॉ. साईश देशपांडे. आयची कार्यावळ शिगमोत्सव. दिल्ली केंद्रावेळ्यान 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आनी 9:45 इनसायट्स. ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावेळ्यान आमी सहक्षेपीत करतले. तर 10:00 संसदेतल्या प्रश्नोत्तरीच्या तासाचे ध्वनीमुद्रण तुमकां आयकपाक मेळटले. आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो. तरेकवार अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल 12:05 जायत आयल्यात. ऐकपाक रावात. ह्या उपरांत अस्तुरी कार्यावळ रोखडीच.
2: नोटीस इन्व्हायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या 2 संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार भयणीनो, अस्तुरी कार्यावळींत परतून एकदां तुमकां सगळ्यांक माई मोगाचो येवकार. भयणीनो, आयची कार्यावळी घेवन येता पालकांची जबाबदारी, विद्या कुडचडकार हांचें उलोवप. तशेंच अस्तुरी कार्यावळींत स्वरसंगम कार्यावळ 12:30 शास्त्रीय संगीत घेवन येता श्रीमती धोंडुताई कुलकर्णी आनी विदुशी किशोरी आमोणकार हांचें गायन. आनी भयणीनो, कार्यावळ सुरू करतना आमी लीन जाऊया देवांच्या चरणाकडे. उल्हास भुयाव आणि सांगत्यांनी गायली ही भक्ती रचना.

रिणू, आमची ही भेट अस्तुरी कार्यावळींत आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 12:31 जातात. स्वर संगम कार्यावळ आयज घेवन आयल्या शास्त्रीय संगीत. श्रीमती धोंडुताई कुलकर्णी आणि विदुषी किशोरी आमोणकार हांचे गायन. भयणीनो, कार्यावळीची ही सुरवात ऐकूया श्रीमती धोंडुताई कुलकर्णी हांच्या गायनान. तांणी गायिल्लो हो राग मीरा की मल्हार.

श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांचे गायन तुम्ही ऐकले. त्यांनी गायलो राग मीरा मल्हार. कार्यावळ सोपवताना ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर यांचे गायन. त्यांनी गायलो राग मिया मल्हार.

0: लोना हंसो हो आवाज कान्या उळ्या करे वळ्या त्या फुडें व्हरतना एच ब्रिटॉन आणि सुकुरी.
1: लेडीज अँड जेंटलमॅन, एंगेज युअर पार्टनर्स फॉर सोकाडान्स.

तुझ्या चिठी आवडता रिटा रोज हांचा आवाज कानो आवळा कार्या वयतले हे निमाणे गीत एक वर जाऊन 30 मिनिटांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में

0: बताना जरूरी समझा है। तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं, ये ठीक नहीं है। ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए हैं, फिर क्यों भाग रहे हैं चर्चा से।
1: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली। राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे। 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं। 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली। 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे। आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली। याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे। शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं। ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला। 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे। 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत। भारतीय संघात 125 खेळाडू आहेत। ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। या स्पर्धेत एथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल। गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती। चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला। आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं। पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे। भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल। श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे। मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील। आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत। हवामान। जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे। गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेपर फुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी

0: जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यानं मी उलयता. 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आमचेर तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 1 वर जाऊन 40 मिनटां आणि 50 सेकंद झाल्यात. सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पहिली हवामानाविषयी माहिती. काय खिणा आदी बरोबर 1 वर जाऊन 30 मिनटांचेर पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहितीप्रमाण हवामानाविषयी माहिती. फाटल्या 24 वरांत गोंयात सगळीकडेन मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर काय कडेन साधारण प्रमाणात पाऊस पडिल्ल्याची नोंद हवामान खात्यान केल्या. फाटल्या 24 वरांत केप्या 110.5, सांग्यार 83.2, मडगांवां 78, धारबानोड्यात 74 तर फोण्या 65.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. साखळे वाठारांत 43.6, काणकोणा 39, दाबोळे 32, पेडण्या 30.2, मुरगांवां 24.8, ओल्ड गोवा 21.3, पणजे 20.6 आणि म्हापशां 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. पणजे शारांत चडांचड तापमान 31.7 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणें तापमान 24.2 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जाल्या. तर मुरगांवां चडांचड तापमान 31.2 आणि उण्यांत उणें 24.4 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जाला. हवामानाविशी अंदाज आणि शिटकावणी. 23, 24 आणि 25 अर्थातूच आयज फाल्यां आणि परवां गोंयांत सगळीकडेन मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. शिटकावणी दिल्या ती अशी आसा, आज फाल्यां आणि परवां मोठ्या प्रमाणांत पाऊस पडपाचो इशारो हवामान खात्यान दिला. वाऱ्याचो वेग ह्या वेळार 40 ते 50 किलोमीटर इतलो आसतलो आणि उपरांत हो वेग वाढूं येता. आज फाल्यां आणि परवां गोंयांत येलो अलर्ट जारी केला. शेतकामत्या खातीर हवामानाविशी माहिती. येता त्या 48 वरांनी गोंयांत हवामान ढगाळ आसतलें. सगळीकडेन पावस पडपाची शक्यताय. चडांचड तापमान 31 आणि उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें अशी माहिती हवामान खात्यान शेतकामत्या खातीर दिल्या. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तें मारप्याक हवामान खात्यान शिटकावणी दिल्या ती अशी आसा. वाऱ्याचो वेग वराक 50 ते 60 किलोमीटर इतलो आसतलो आणि उपरांत हो वेग वराक 70 किलोमीटर इतलो वाढूं येता. दर्या ह्या वेळार खवदळिल्लो आसतलो. ल्हारां उंचायेन मारतली. नुस्तें मारप्यांनी नुस्तें पाकपाक दर्यांत देंवचें न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहिती प्रमाण ही आशिल्ली हवामानाविशी माहिती.
2: हॅलो लिसनर्स, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दीस. आमच्या सगळ्या ऐकुप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. ही असा सदाफुली.

नियंत्रण आणि गायली ही रचना डॉ गोविंद नाईक हांची आशिल्ली. संगीतकार अजित कडकडे. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना श्यामा चित्तार. आयकुया नागेश करमली हांचे गीत.

सदा फुली कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान. कार्यावळ आता सोपयताना पंडित जितेंद्र अभिषेकी ऐकूया अभिजीत हांचो आवाज.

पंडित जितेंद्र अभिषेक यांचा आवाज त्यांनी गायले, कार्यावर इथले निमाणे गीत अभिजीत हांचे। आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादळ चॅनलावरल्या योग कार्यावळी तुम्ही ऐकतात। 2 वरां आता जायत आयल्यात। दिल्ली केंद्रावरल्या खबरो आम्ही संक्षेपित करता, पहिली इंग्लिशातल्या आणि 2 वरां 15 मिनिटांचेर हिंदीतल्या। 2 वरां 30 मिनिटांचेर ऐकपाक रावात चित्रसंगीत, ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल।

0: आज 23 जुलाय राष्ट्रीय प्रसारण दिस. आमच्या सगळ्या ऐकुप्यांक आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन खूप खूप परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या हृदय चॅनलावेलन चित्रसंगीत.

मंगेशकर आणि किशोर कुमार तुम्ही ऐकले जेल यात्रा या फिल्मा खातीर मंजुळ सुलतानपुरी हांचे गीत संगीतकार आशिल्ले राहुल देव बर्मन आणि ह्या उपरांत आशा भोसले.

संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणें संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश्क गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गीतातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्यान दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्यान नवा आशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाषेन तिची कारकिर्द नवी मोडणां घेताली. मराठीन तिणे सुधीर फडके, श्रीधर फडके सारख्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणे एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हण सन 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

हिफाजत फिल्मात आशा भोसले, राहुल देवबर्मन यांच्या संगीत निर्देशनाखाला मजुळ सुलतानपुरी हांचे गीत तुम्ही ऐकले. आणि ह्या उपरांत सुमन कल्याणपूर, ऐकूया आपस की बात ह्या फिल्मा खातीर त्यांचा हो आवाज, गीतकार अंजन, संगीतकार अनु मलिक.

आपस की बात फिल्मा खातीर सुमन कल्याणपूर हांणी गायिल्ल्या ह्या गिता उपरांत किशोर कुमार आयकुया. कार्यावळींतले ह्या उपरांतचे गीत निशान फिल्मा खातीर राजेश रोशन हांचे संगीत गुलशन बावरा हांच्या गीता खातीर.

निशान फिल्मा खातीर राजेश रोशन हांचें संगीत निर्देशना खाला आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनला वेल्यान तुमी आयकतात चित्र संगीत कार्यावळींतले हे निमाणें गीत मोहम्मद रफी हांचो आवाज आयकुया. मजाक फिल्मा खातीर योगेश हांचे गीत संगीतकार राहुल देव बर्मन आमच्या आयकप्याक आमी याद करून दिता. कांय खिणा भितर 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली इंग्लिशीतल्यान आनी 3 वरां 5 मिनटांचेर हिंदीतल्यान 3 वरां 10 मिनटांचेर आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: ऐकूपेनू युवावाणी ही कार्यावळीक मुखार वर्तना ऐकुयात. सुनील केरकार हांचो आवाज, पुंडलीक नायक हांणी शब्दबद्ध केल्ले हे गीत.

ऐकूबेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात शोभा गुर्तू हांच्या आवाजांत राना रानात वाजता गे शीळ हे गीत युववाणी हे कार्यावळींत नितेच आमी आयकलेत. मुखार मुकेश घाटवळ हांचो आवाज.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

ऐकबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महदय चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 11:12 आणि 20 सेकंद जातात. जाणून घेऊया फाल्यांच्या दिसाक वितरित जावपी मुखेल शा कार्यावळींची रूपरेषा.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: आणि ऐकुप्यानो ह्या गीता वांगडाच आयची आमची शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगा सुरूच सोंपता. ऐकुयात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आमच्या तरणाट्यांचे हित आणि फुडार हाच्या परस दुसरे कांयच महत्वाचे ना. पेपर लीक प्रकरणात आसपाव आशिल्ल्या लोकांक जाता तितले बेगीन आणि कडक ख्यास्त मेळची म्हणून फास्ट्रॅक कोर्ट स्थापन करपाचो निर्णय घेतला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. ह्या संबंधान गरजेची सगळी पावलां उबारपाक संबंधित प्राधिकरणांक आणि अधिकाऱ्यांक निर्देश दिले असतात. आमच्या तरणाट्यांच्या फुडाराक आळमेळी हाळपाचो यत्न करतल्यांक सोडचे नात असे प्रधानमंत्री मोदी हांणी एका सोशल मिडियावेल्या पोस्टावरवी म्हळा. विद्यार्थ्यांचे हितसंबंध राखपा खातीर केल्ल्या उपायांच्या माळेचो एक भाग म्हण हो निर्णय घेतला असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. फास्ट्रॅक कोर्ट स्थापन करून पेपर लीक प्रकरणातल्या गुन्यांवकारांचेर सुनावणी बेगीन करप आणि गुन्यांवकारांचेर खर कारवाय करपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निर्णयाची केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी तोखणाय केल्या. कांय सोशल मिडिया पोस्टावरवी दिल्ली पुलिसांक अटकेचे विशेष अधिकार दिल्ल्याचे म्हळा ते चुकीचे आशिल्ल्याचे दिल्ली पुलिसांनी स्पष्ट करीत कसलेच खासा अधिकार दिल्ले नसून ते नियमित कामांचो भाग आशिल्ल्याचे दिल्ली पुलिसांनी म्हळा. नीट पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या निषेधासहित वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी केल्ल्या निषेधा उपरांत संसदेची दोनी सभाघरां दिसाभरा खातीर स्थगीत केल्यात. दुसरी स्थगिती जाली उपरांत दोन वरांचेर लोकसभा जमली तेन्ना विरोधी पक्षाच्या वांगड्यांनी परतून घोषणा दिवपाक सुरवात केली. सभाघर सुरळीतपणान चलपा खातीर विरोधकांनी सहकार्य दिवपाचे आवाहन पिठासीन अधिकारी दिलीप सैकिया हांणी केलां. नीटासहित खंयच्याय विषयाचेर चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचे केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी संसदेत सांगले. नीट पेपर लीक प्रस्नाचेर सरकारान आश्वासन दिवन लेगीत विरोधी पक्षांनी चर्चा करपाक दिवंक ना असो आरोप किरण रिजीजू हांणी केलो. तांणी मुखार सांगले,
2: वो बहाना जुड़ रहा. आज तो फिर कांग्रेस दोनों सदनों में शुरू में जो बोलता है अपना कंडीशन है, मांग है, पहले पूरा करो तब चर्चा होगा. अरे मांग चर्चा के दौरान में भी तो आप बोल बोल के मांग रख सकते हैं. आप जब बोलेंगे डिबेट में तो आपको जो कहना है वो आप कह सकते हैं ना. तो डिबेट को कैसे रोक सकते हैं आप? वो चर्चा को ही रोकना चाहते हैं.
1: ग्रीन हायड्रोजन मळार संवसारीक स्तरावेले आघाडीचे राष्ट्र म्हणून मुखार येवपाक भारताची खाशेली स्थिती आशिल्ल्याचे नवीन आणि नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले. नवी दिल्लीत भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 हातूंत व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातल्यान ते उलयताले. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन निवळ उर्जे खातीर घटमूट आणि फुडाराक तयार आशिल्ली पर्यावरण यंत्र

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचें कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: एगुबेनू कातारांच्या कार्यावळीत मुखार वयताना ऐकुयात एज ब्रिटन हांचा आवाज.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

ऐकूबेनू कातारांच्या कार्यवळीत लॉर्ना हंसो आवाज निघतो असं आम्ही ऐकलोत. अमेरिके एक पावशी हे कातार कातारांच्या कार्यवळीत निघते असं झाले. कातारांच्या कार्यवळीत मुखार सरताना ऐकूयात सोनिया शिरसाट हांचा आवाज.

0: आणि ऐकूप्यानु इथल्या आमची कातारांची कार्यावळ हांगा सुरूच सोंपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादई चॅनल.
1: घरान रावतलो भुरग्यांक पळयतलो.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादई वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया अजित कडकडे यांच्या स्वरात.

अजित कडकडे यांच्या सुरेल स्वरात आजच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. भक्तिगीतांच्या कार्यक्रमात पुढे जाताना लता मंगेशकर यांचा स्वर.

नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर केल्ल्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोशणेचें मुखेलमंत्र्यांनी स्वागत केलां. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणांत केंद्र सरकारान विशेष तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या अशें मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी उक्तायलां. दिवचल मतदारसंघाचो विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतर चंद्रकांत शेट्ये जिखतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. शेतकामत्यां खातीर सरकार विंगड विंगड योजना घेवन येता, तांचो लाव घेवचो अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. जाल्यार 26 ते 29 जुलय ह्या काळा खातीर रेड अलर्ट नासलो तरी राज्यातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर फास्ट ट्रॅक कोर्टाची घोशणा केल्या. अशा प्रकरणांची तपासणी वेगान जावप आनी दोशीं खातीर कडक शिक्षेची खात्री करप अधिकाऱ्यांक निर्देश दिल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. विद्यार्थ्यांच्या हिताचें संरक्षण करपाचेर भर दीत भारताच्या तरणाट्या पिढीचें भवितव्य धोक्यांत घालपी कोणाकूच सोडचें ना असो कडक इशारोय तांणी दिला. इतले मजगतीं ह्या निर्णयाचें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी स्वागत केलां. पेपर फुटी प्रकरणाचेर सरकाराची भूमिका मुखेलमंत्री सावंत हांणी कडकसाणीन स्पष्ट केला. आमच्या तरणाट्यांच्या फुडाराकडेन तडजोड जावंक शकना, जापसालदार आशिल्ल्या आड खर कारवाय जातली. पारदर्शक नितीमत्ता आनी विश्वासान घेवपी सारखी परिक्षा पद्दत सुनिश्चित करपा खातीर सुदारणा घटमूट केल्यात अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. वैज्ञानिक अभ्यास आनी देशभरातल्या वापराचेर आधारित E20 पेट्रोल सुरक्षित आनी विश्वासात घेवपासारखे आसा अशें सरकारान परतून सांगला. इंजिनाची कार्यक्षमताय, इंधन कार्यक्षमताय, वाहनाचे टिकाऊपण हांचे विशीं कागाळ मेळूंक ना अशी म्हायती पेट्रोलियम आनी सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांणी लोकसभेक दिली. तेल कंपनींनी आनी वाहन निर्मात्यांनी केल्ल्या अभ्यासातल्यान दिसून आयला की E20 पोरण्या गाड्यांक लेगीत कसलेच गंज निर्माण करिना. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रामाक लागून 1.97 लाख कोटी परस चड परकी चालनाची बचत जाल्या आनी कच्च्या तेलाची आयात आनी कार्बन उत्सर्जन उणें जालां. तशेंच इथेनॉल उत्पादनांतल्यान शेतकऱ्यांची येणावळ वाडल्या अशें तांणी सांगले. तृतीयपंथी घटकाच्या हक्काचें रक्षण करपाच्या आनी तांच्या कल्याणा खातीर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान जारी केल्ली नवी सल्लागार सुचोवणी बेगोबेग लागू करची अशी सुचोवणी राज्य शिक्षण संचालनालयान सरकारी अनुदानीत, बिगर अनुदानीत माध्यमीक, उच्च माध्यमीक आनी खाशेल्या शाळांच्या मुखेल्यांक दिल्या. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी एका परिपत्रकावरवी हे निर्देश जारी केल्यात. ह्या नव्या सुचोवणीनुसार शिक्षण संस्था आनी हेर विभागांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान दिल्ल्या म्हत्वाच्या मुद्द्यांचेर भर दिवचो पडटलो. फर्मागुडी फोंडेच्या फार्मासी कॉलेजीच्या वाठारान लायन्स क्लब ऑफ फोंडा, PES राजमाता ताराबाई कॉलेज ऑफ फार्मासी आनी गोंय सरकारच्या रान खात्याच्या सहकार्यान वन

0: आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक प्रकरणा खातीर केल्ल्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेचे मुखेलमंत्र्यांनी स्वागत केला. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान विशेष तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या अशें मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी उक्तायला. दिवचल मतदारसंघाचो विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतर चंद्रकांत शेटये जिखतले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. शेतकामत्यां खातीर सरकार विंगड विंगड योजना घेवन येता तांचो लाव घेवचो अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. जाल्यार 26 ते 29 जुलय ह्या काळा खातीर रेड अलर्ट नासलो तरी राज्यातल्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. इतल्यान हे प्रादेशीक खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: इश्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.

ऐकू बेंदू 233° 1' म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 7:31 आणि 16 सेकंद जातात. सुरवात करूयात चावडेर हे कार्यावळीक. आयज चावडेर हे कार्यावळीत गोयची कुळागर शेती पद्दत ह्या विषया संदर्भात श्रुती जांबळे मार्गदर्शन करतलेत.

नमस्कार, गोयच्या कुळागर पद्धतीचेर जाणून घेऊया। गोयान पश्चिम घाटाच्या उताराचेर सगळ्यान वयर काजू वा आंब्याची लागवड आसता। त्याच्या सकयल सुपारी आणि हेर पिकांची लागवड करता आणि त्याच्या पोना सवथळ जागेचेर भात पिकाची लागवड केली वता। ह्या उताराचेर सपना भशेन करून सुपारीची लागवड केली वता, जेका कुळागर अशें म्हणटा। आणि आज ह्याच विषयाचेर माहिती दिवपा हांव हांगा आयला। गोयान कुळागर पद्धत सत्तरी, फोंडा, सांगे, केपे आणि काही प्रमाणात दिवचल तालुक्यान दिश्टी पडटा। ह्या पद्धतीन सुपारी हे महत्वाचे पीक असून तेका बरे दर असल्या कारणान ताजपासून चढ येवणावळ शेतकऱ्याक मेळटा। गोयान सुमार 3000 हेक्टरा खाला सुपारीची लागवड केल्ली आसा। सरासरी एका झाडापासून अर्धो ते पाऊण किल सुपारीचे उत्पादन मेळटा। आता या मुखार कुळागर पद्धती कशी आणि खंय वसली वता ते पळोवया। कुळागर पद्धतीन सपाणा करपाचे मुखेल कारण म्हणल्यार माती आणि उदक तशेंच जमनीतले सारे राखून दवरप। या पद्धतीन लागवड करपाक सोपे जाता आणि शिपणे घालप सोपे जावन पडटा। शिपण्याचे उदक उपलब्ध आशिल्ल्या जाग्यारच कुळागर वसयले वता। कुळागर पद्धतीन सुपारी हे पीक 6 हात वा 8 हात अंतराचेर म्हणजेच 3 मीटर वा 4 मीटराचेर लागली वता। आंतरपीक म्हणून प्रामुख्यान केळी हे पीक घेतले वता। तशेंच हाच बरोबर

इष्टांचावडे रेहकर घेऊळे एक मुखार वर्तन ऐकूयात. स्मानंद किरकिरे आणि अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ भट्टाचार्यजी यांच्या जोडावाजातले हे मुखावगिले गीत लुटेरा ह्या चित्रपटातले.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर. नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने ओळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी।
1: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
2: इट इज माय हंबल अपील टू द स्टुडंट्स ऑन एज्युकेशन दॅट द गव्हर्नमेंट इज रेडी फॉर टॉक्स व्हेनेव्हर यू वांट एट व्हिचएव्हर आवर ऑफ द डे एंड फॉर एज मच लेंथ ऑफ टाइम दैट यू विश टू। वी आर रेडी टू डिस्कस द इश्यू on which the agitation has happened and all the other related issues as well with an open mind and the talks can be held at the residence of Shri Nadda।
1: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौन व्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या

0: पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन, माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं, कविता, गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य

0: ऐकबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. बरोबर 8:30 आणि 48 सेकंद जातात. ऐकूयात कलात्म गोय हे कार्यावळीचो 17 एपिसोड आणि आयचे हे कार्यावळीत शिगमोत्सव ह्या विषयाचेर आमकां विविध अशी माहिती मेळपाची आसा. तर ऐकूबेनो सुरवात करूया कलात्म गोय कार्यावळीचो 17 एपिसोड.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे. भाग 17 शिगमोत्सव.
2: नमस्ते आयकोबेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्म गोंय.

शिगम्या निमतान सादर जावपी प्रयोगक्षम कला प्रकारांक माची आसना तांची सुवात मेकळी मांडावयल्यान सुरू जावन गावाक भोंवडी मारून परत मांड

लोकगायना देखिक जत चौरंग खाणपद फाग ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक खेडेकर हांच्या मताप्रमाण गोयांत शिगम्या निमतान सादर जावपी खाशेली गीता नाच विधिविधान आणि नाट्य प्रकार हांची वळेरी आणि माहिती एकठांय जर करीत जाल्यार एक व्हड ग्रंथ जातलो इतली गिरेस्त परंपरा आसा शिगम्याची. मध्य गोयांत मेळ आणि तांचे वांगडा जती जाल्यार दक्षिण गोयांत खेळे आणि चौरंग हो नाट्यात्मक गायन प्रकार. उत्तरेंत भोपदरी ताल प्रकारांचे रोंबाट जाल्यार सत्तरींत नाट्यमय साकारत.

शिगमो हो गोयचो अत्यंत रंगयाळो समुदायान मनोवपाचो सैमाचो उत्सव. विधी आणि पारंपारिक नृत्य प्रकारावांगडाच ह्या काळांत जायत्यो प्रयोगजीवी मनोरंजनाच्यो कार्यावळी लेगीत जातात. गोयच्या सांस्कृतिक मळाचो विचार करतना, प्रयोगजीवी कलांचो विचार करतना, शिगमो हो उत्सव हो कालावधी विविध अशा खाशेल्या नाट्यात्मक कला प्रकारांचो जनक जावन आसा हे समजून घेवचे पडटले.

0: आयकुपेनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: शिगमोत्सव.
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोवणेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुम्ही निकतीच ऐकली. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

ऐकूबॅनो 233° 1' म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. बरोबर 10 वरां जावन 2:55 जातात. आस्वाद घेऊयात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. आयज हे कार्यावळीत पंडीत प्रभुदेव सरदार हांचे गायन आसतले आनी ते राग कौशी कान्ना हो सादर करतलेत.

आयकुपेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो आस्वाद तुम्ही घेतात. बरोबर 11 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो.

11:05 गाता रहे मेरा दिल ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ असली. 11:05 कानाळा ओवळा कोकणी गितांची कार्यावळ जातकच सांजेक बरोबर 5:30 इंग्लिशेतल्यान युववाणी कार्यावळ जातली. शब्दुली ही कोकणी गितांची कार्यावळ 5:15 आणि उपरांत चावडेर कार्यावळ 7:30. रातीकडे बरोबर 10-11 मजगती मनपसंत गीते हो मराठी गीतांचो कार्यक्रम तुमकां आयकुपाक मेळटलो. आनी राती बरोबर 11:12 म्हादय वाहिनीचें प्रसारण सोंपतलें. तर आयकुपेनू ही आशिल्ली फाल्यांच्या दिसाक वितरावपी मुखेलच्या कार्यावळींची रुपरेखा. 11:11:30 जातात. सभा सोंपून निरोप घेवचो वेळ जाल्लो आसा. तुमची आमची परत भेट फाल्यां सकाळीं 5:50 तूं मेरेन. सुशेगातान रावात, जतनाय घेयात, दुसऱ्यांची जतनाय घेयात. सगळ्यांक देव बरी रात दिव. गुड नायट, शुभरात्री, बरे भशेन रावयात, एकचारान रावयात आनी फाल्यांचो दीस बऱ्या नवीन उमेदीन मुखार व्हरपाक प्रयत्न करुयात. सगळ्यांक बरी रात परतून एकदां आवडटा. शुभरात्री, गुड नायट, जय हिंद.